0: ಚಿತ್ರಚಿತ್ರದಿಂದ ಇದ್ದ ಈ ಒಂದು ಗೀತೆಗೆ ಧ್ವನಿಯಾಗಿದ್ದವರು ಅನುರಾಧ ಭಟ್.
1: 14 ಅಗಸ್ಟ್ 1947 ಭಾರತ್ ಕೆ ಇತಿಹಾಸ ಕಾ ವೋ ರಕ್ತ ರಂಜಿತ್ ದಿನ ಜಬ್ ದೇಶ್ ಕಾ ವಿಭಾಜನ್ ಹುವಾ ಔರ್ ಲಾಖೋ ಲೋಗೋ ನೆ ಇಸ್ ಬಂಟ್ವಾರೆ ಕಿ ತ್ರಾಸದಿ ಸಹಿ ವಿಭಾಜನ್ ಕೆ ಕಾರಣ ಲೋಗೋ ಕೋ ಅಪ್ನಾ ಘರ್ ಪರಿವಾರ ಜಮೀನ್ ಔರ್ ಸಂಪತ್ತಿ ಭೀ ಛೋಡ್ನಿ ಪಡಿ. ಅಸಹನೀಯ ಪೀಡಾ ಸೆ ಜೂಝ್ತೆ ಇ ಮಜಬೂರ್ ಔರ್ ವಿಸ್ಥಾಪಿತ ಲೋಗೋ ಕೋ ನಿರ್ಮಮ ಹಿಂಸಾ ಕಾ ಸಾಮ್ನಾ ಕರ್ನಾ ಪಡಾ. ವರ್ಷ 2021 ಮೇ प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने विभाजन की असहनीय पीड़ा और दुख से गुजरे लोगों को याद कर और उन्हें श्रद्धांजलि अर्पित करने हेतु विभाजन विभीषिका स्मृति दिवस की घोषणा. आइए 14 अगस्त 2026 को बंटवारे और उस समय हुई क्रूर हिंसा के शिकार हुए लोगों को अपनी श्रद्धांजलि अर्पित करें. अपने आसपास होने वाले साइलेंट मार्च में भागीदारी करते हुए उनकी याद में एक मिनट का मौन धारण करें.